0: से राष्ट्र सेवा में लीन रहे। ये विशेष प्रसारण आप आकाशवाणी के माध्यम से सुन रहे थे। विशेष प्रसारण प्रस्तुतकर्ता प्रमोद कुमार वत्स के साथ स्टूडियो में हमारे साथी हमारे विशेषज्ञ डॉक्टर आशुतोष शर्मा के साथ और एस वाई खान के साथ अपने को कमेंटेटर कौशिक रॉय के साथ मैं नीलम मलकानिया इस विशेष आयोजन की आप सभी को बधाई और शुभकामनाएं देते हुए अब आप सभी से अनुमति लेती हूँ। नमस्कार।
1: अभी आप
2: ഗുജറാത്തിലെ സോമനാഥ ക്ഷേത്രത്തിന്റെ പുനരുജ്ജീവനത്തിന്റെ 75th വാർഷികാഘോഷത്തിന്റെ ഭാഗമായി നടന്ന സോമനാഥ് അമൃത് പർവ് 2026 ആഘോഷത്തിൽ പ്രധാനമന്ത്രി ശ്രീ നരേന്ദ്രമോദി പങ്കെടുത്ത ചടങ്ങുകളുടെ നേരിട്ടുള്ള പ്രക്ഷേപണമാണ് ശ്രോതാക്കൾ കേട്ടത്. ഇനി അടുത്ത പരിപാടി അല്പസമയത്തിനുള്ളിൽ.